पवन गुरु पानी पिता माता धर्म महत दिवस रात दुदाहे दाया खेला सगल जगत चंगे आईया उंगरे आईया वाचा धर्म हादू।